0: ब्रेन के साथ ओनली ऑन मिर्ची इट्स हॉट.
1: मिर्ची इट्स हॉट.
0: Sureen ke saath only on Mirchi. It's hot.
2: Number 2.
3: Wow.